0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 45. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग तुम्ही देऊन आहात वेणुभूणी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे सोमवार 5 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. ज्ञान माणसाला दिशा देते आणि संस्कार त्या दिशेने योग्य पाऊल टाकायला शिकवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. APJ अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला. दिवस होता आजचा. इंदिरा संत कवयित्री यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. हिंदुस्तान मशीन टूल्स उद्घाटन. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्वाचे मानले जाते. कोलकात्यामध्ये चक्रीवादळ झाले आणि या भीषण चक्रीवादळामुळे किमान 60,000 लोकांचं निधन झालं. घटना आजचीच आहे. साल होता 1864. आता आजचे जन्मदिवस पाहू. सरबिंदू मुखर्जी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच. कैलाशपती मिश्रा भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजचाच आहे. यदुनाथ थत्ते लेखक संपादक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राणी दुर्गावती गोंड साम्राज्याची राणी यांचाही जन्म आजचाच आहे. किशोरीलाल घनश्यामलाल मश्रूवाला तत्वज्ञ व हरिजनचे संपादक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

0: मृदुता भरिए और जीवन में नवनिर्माण कीजिए, ऐसी हमारी आपके लिए हार्दिक शुभकामनाएं है।
1: भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान अत्यंत आदराचे मानले गेले आहे। गुरु म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालयात शिकवणारी व्यक्ती नाही, तर आपल्या जीवनात योग्य दिशा दाखवणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या अर्थाने गुरु ठरू शकते। आई आपल्याला पहिले संस्कार देते, तर वडील जबाबदारी शिकवतात, शिक्षक ज्ञान देतात आणि अनुभव आपल्याला जीवन शिकवतो आणि प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते। म्हणूनच जीवनातील प्रत्येक शिकवण कृतज्ञतेने स्वीकारायला हवी। आज आपल्या एखाद्या शिक्षकाची आठवण काढा, त्यांना आपल्याला शिकवलेली एखादी चांगली गोष्ट आठवा। शक्य असेल तर त्यांना फोन करून किंवा संदेश पाठवून तुम्ही दिलेल्या ज्ञानासाठी धन्यवाद असे नक्की सांगा। ज्ञानाचे खरे सौंदर्य ते स्वतःपुरते न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवण्यात आहे। एक शिक्षक एका विद्यार्थ्याला शिकवतो, पण त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून अनेक जीवनांवर त्या ज्ञानाचा परिणाम होऊ शकतो। म्हणूनच ज्ञानाचा आदर करूया, शिक्षकांचा सन्मान करूया आणि शिकण्याची वृत्ती आयुष्यभर जपूया। हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा। वेणू थोणी 90.4 FM KLE कडसू भक्तिमय सकाळ।

मग ती माझ्या सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल, कामात उत्साह राहील. शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. वृषभ रास, आर्थिक बाबतीत संयम ठेवा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित दिनचर्येमुळे मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहतील. मिथुन रास, संवादातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात. एखाद्या जुन्या मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी संपर्क होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. कर्क रास, कुटुंबातील व्यक्तींशी भावनिक संवाद होईल. मनातील चिंता कमी करण्यासाठी प्रार्थना किंवा ध्यानासाठी थोडा वेळ द्या. सिंह रास, कामात नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, मात्र इतरांचे मतही ऐका. सहकार्य आणि नम्रता यामुळे वातावरण अधिक चांगले राहील. कन्या रास, नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास दिवस सुरळीत जाईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवस उपयोगी ठरू शकतो. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल वरुणधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. एखादा गैरसमज संवादातून दूर होऊ शकतो. आज शांतपणे ऐकण्याला महत्व द्या. वृश्चिक रास. आत्मपरीक्षणासाठी दिवस चांगला आहे. एखाद्या जुन्या अनुभवातून महत्वाची शिकवण मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. धनुरास. शिकणे, वाचन आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी अनुकूल वातावरण राहील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. मकर रास. कामात सातत्य ठेवा. जबाबदाऱ्या वाढल्या तरी शांतपणे त्यांना सामोरे जा. ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे फायदेशीर ठरू शकते. कुंभरास. नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. सामाजिक संपर्क वाढतील. इतरांना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. शेवटची मीन रास. मन भक्तीकडे आणि आध्यात्मिक विचारांकडे वळेल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत संगीत यामुळे मन प्रसन्न होईल. जवळच्या व्यक्तींशी प्रेमाने संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831248686.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 27 पुष्पौषधीची म्हणजेच रॉक वॉटर या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. या औषधाची गरज असणाऱ्या व्यक्तींचा बाणा असा असतो, मोडेन पण वाकणार नाही. हुकुमशाही वृत्ती, तत्वनिष्ठ, नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन, मानसिक लवचिकता अजिबात नाही, अशा स्वभाव वैशिष्ट्यांच्या या व्यक्ती असतात. डॉक्टर बॅचनी निवडलेल्या 38 औषधांपैकी इतर 37 औषधे फुलांपासून निर्माण केली आहेत आणि रॉक वॉटर हे एकच औषध मात्र पाषाण जलापासून निर्माण केलंय. रॉक वॉटर म्हणजे पाषाण जल, कठीण पाषाणात उगम झालेलं पाणी. म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही अशा मनस्थितीच्या माणसांना या औषधीचा उपयोग होतो. अशा व्यक्ती नियमांचं काटेकोरपणानं पालन करतात, मग त्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागू दे. हे आत्मसंयमन नव्हे, फार तर आत्मविजय म्हणता येईल. एखाद्या हुकुमशहासारखेच ते स्वतःलाही वागवतात, तत्वासाठीच जगतात. उदाहरणार्थ, मी गेल्या 20 चहा कॉफी घेतली नाही, गेले 15 मी फक्त फळे खाऊन आहे. कितीही त्रास झाला तरी रोज 4 पळून येण्याचा माझा नियम आहे. मी फक्त स्वतः तयार केलेलं अन्नच खातो, परान्न घेत नाही. तत्वासाठी तत्व, मग त्याचा स्वतःला किंवा इतरांना कितीही त्रास हो. पेप्टिक अल्सरने पीडित असलेला एक रुग्ण सांगत होता, माझे एक तत्व आहे, मी कधीही कर्ज घेत नाही. अगदी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये होती, ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती, पण म्हटलं काहीही होऊ दे, मी कर्ज काढणार नाही. शेवटी मुलांसाठी केलेली सोन्याची चेन विकली पण कर्ज नाही काढलं. खरं म्हणजे या गृहस्थाला प्रॉव्हिडंटवर कर्ज मिळालं असतं व पगारातून हप्ता जाऊन ते फेडताही आलं असतं. पण तत्व म्हणजे तत्व, मोडेन पण वाकणार नाही. आणि या तत्वाचं पालन करताना तो विसरला की बायकोचे प्राण वाचवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आता परान्न न घेणारी व्यक्ती एखाद्या अशा ठिकाणी गेली की जेथे अन्न तयार करता येणं शक्य नाही, तरीही तो आणि ती परान्न घेणार नाही, तरीही ती व्यक्ती परान्न घेणार नाही. तत्व म्हणजे तत्व. मग बरोबरच्या मंडळींना एकतर उपाशी राहू दे असं म्हणावं किंवा त्यासाठी त्रास घेऊन गॅस शिधा पाण्याची व्यवस्था करावी. परान्न घ्यायचं का नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा स्वतः तयार करून स्वच्छतेचं पालन करून अन्न खावं किंवा दुसऱ्याला त्रास देऊ नये हाही एक उद्देश असू शकेल. पण चांगलं अन्न जर मिळत असेल आणि परान्न न घेण्याच्या तत्वामुळं इतरांना अधिक त्रास होणार असेल तर ते न घेतलेलंच बरं नाही का? तर ते घेतलेलं बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात. आपण तर परान्न घेतलेलंच बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात, आपण त्या नियमांसाठी नसतो. चांगल्या वागणुकीतून एखादी गोष्ट करताना त्या प्रयत्नातून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आत्मसंयमनातून कर्तव्याच्या प्रेमाच्या अधिकाराच्या त्यागाच्या आविष्कारातून नियम निर्माण होतात, त्याचं आपण पालन करतो. नियम ही निर्मिती आहे, या गोष्टीचं कारण नव्हे. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील, पण मी नियम मोडणार नाही अशी वेळ येते. अशा ठिकाणी वाकलं नाही तर मोडून पडावं लागतं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणतात ना तसं. एक साधं उदाहरण घेऊया. आपण दिवसभराच्या वेळापत्रकानुसार ठरवतो की सकाळी 5 उठायचं, 5 ते 5:30 व्यायाम करायचा, नंतर थंड पाण्यानं स्नान, मग दूध प्यायचं इत्यादी. आरोग्यासाठी आपले दिवसभराचे कार्यक्रम योग्य प्रकारे झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतःवर हे नियम घालून घेतो. पण आजारी असताना व्यायाम, थंड पाण्यानं स्नान, दुसऱ्याच्या घरी दूध वगैरे नसेल तरी त्यासाठी आग्रह धरणं हे मात्र चूकच ना. अशा वेळी तो नियम आपण शिथिल करावा ही गोष्टच या व्यक्तींच्या मनात येत नाही. स्वतःला किंवा इतरांना काहीही कितीही त्रास हो ते एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार. क्षमाशीलपणा हा फक्त दुसऱ्याच्या बाबतीतच नव्हे तर कधी कधी स्वतःच्या बाबतीतही दाखवावा लागतो. किंबहुना स्वतःला क्षमा करणारा माणूसच वेळ प्रसंगी दुसऱ्याला क्षमा करू शकतो. ज्यांना रॉक वॉटर या औषधाची जरुरी नसते ते लोक कसे वागतात ते पहा. ते नियम पालन करतात, पण जीवनात एक सुसूत्रता यावी म्हणून ते तत्ववादी असतात, एखाद्या उच्च ध्येयासाठी तत्वांचं पालनही करीत असतात. पण जेव्हा एखादी अधिक चांगली गोष्ट तत्व त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांच्या नजरेत येतं, तेव्हा स्वतःमध्ये स्वतःच्या तत्वपालनामध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी लागणारी लवचिकताही त्यांच्यामध्ये असते. अर्थात सकारण बदल करून नव्हे तर चांगल्यासाठीच आवश्यक तेथे बदल करीत ते उद्दिष्ट गाठतात. आणि म्हणूनच आपल्या वर्तनातून विचारातून त्यांनी निर्माण केलेले नियम लोक स्वतःवर घालून घेतात, त्यांना आपले गुरु मानतात. कारण नियम तत्व ही जीवनाच्या सुलभतेसाठीच असतात. आता आपण रॉक वॉटर या पुष्पौषधीची गरज असणाऱ्या काही रुग्णांच्या हकीकती पाहू. मनोहर, वय 25 वर्ष, तो सिगारेट दारू इतकंच नव्हे तर चहा कॉफी सुद्धा घेत नसे, चित्रपट पाहत नसे, कथा कादंबऱ्याही वाचत नसे, जेवणाच्या बाबतीतही उकडलेल्या पालेभाज्या, फळं, दूध, भाकरी इत्यादी आहारच घेत असे. ऑफिसवर वेळेला जायचं एवढंच नव्हे तर 5 मिनिटं आधी. ऑफिसचं काम तो घरी आणून करीत नसे. लग्न होईपर्यंत हे सर्व ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर मात्र त्याची वागणूक ही एक समस्या झाली. फिरायला गेल्यानंतर पत्नीचा पाय मुरगळला तेव्हा रिक्षा न करणारा माणूस ऑफिसला जाताना मात्र 2-3 मिनिटांसाठीही रिक्षा करीत असे. चित्रपट, नाटक, कथा कादंबऱ्या हा त्याच्या दृष्टीनं मूर्खपणा होता. चविष्ट अन्नामुळे आरोग्याचा नाश होतो इत्यादी त्याची मते तो पत्नीवर लादत असे. त्यामुळे त्याचा विवाह ही एक समस्या झाली. त्याला झोप लागत नसे आणि ब्लड प्रेशरही वाढलं. तो खात असलेलं अन्नही त्याला पचेना. त्याला रॉक वॉटर आणि पत्नीवर नियम लादण्याच्या वृत्तीसाठी बीच हे औषध दिलं. 1 महिन्यानंतर त्याच्या तक्रारी आटोक्यात आल्या, तरीही औषधं चालूच ठेवली. 3 महिन्यानंतर मनोहर संपूर्ण बरा झाला. एवढंच नव्हे तर आता रजा घेऊन राजाराणी आपला खराखुरा हनीमून साजरा करायला जाणार आहेत. टीव्हीवरील ब्रह्मचारी हा मनोहरनं पाहिलेला पहिला चित्रपट, असं त्याची पत्नी हसत हसत सांगत होती. आता मनोहर जीवनाचा उपभोग घेऊ शकेल. आत्यंतिक नियम पालनाच्या वृत्तीमुळे मनावरच नव्हे तर शरीरावरही वाईट परिणाम होतात. अशा व्यक्तींमध्ये नसलेली मानसिक लवचिकता आणून त्यांना जीवनाचा, आत्मसंयमनाचा आणि नियम पालनाचा खराखुरा आनंद मिळवून देण्याचं काम रॉक वॉटर हे औषध करतं. रॉक वॉटरची प्रमुख लक्षणं लक्षात घ्या. हुकुमशाही वृत्ती, अत्यंत तत्वनिष्ठ, काटेकोरपणे नियमांचं पालन, मानसिक लव

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राजेंद्र कंदलगावकर। ते मूळचे पुण्याचे आहेत आणि वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केली आहे। संगीत अलंकार त्यांचं झालेला आहे। आकाशवाणीचे कलाकार आहेत ते आणि त्यासोबत पुणे विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ येथील मुलांना ते शिकवतात देखील। अनेक ठिकाणी म्हणजेच देश विदेशांमध्ये त्यांचे अनेक प्रोग्राम झालेले आहेत आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। बेळगावमध्ये ते एका कार्यक्रमानिमित्त आपल्याकडे आलेले होते आणि या संधीचा फायदा घेऊन वेणुधुनीच्या माध्यमातून त्यांना आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तुमच्यासोबत बोलण्याचा योग आम्हाला मिळाला ती खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि अनेक श्रोते आपल्याला आता वेणुधुनीच्या माध्यमातून ऐकणार आहेत। तेव्हा तुमचा थोडासा संगीताचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही याच्याकडे कसे वळलात किंवा याची आवड तुम्हाला कशी लागली।
1: संगीताची आवड म्हणजे माझ्या घरामध्ये कायम संगीत चालू असायचं, आवड होती आणि आई पण गाणं वगैरे म्हणायची, तर घरात चालू असल्यामुळे मग त्याच्यामध्ये मला पण इंटरेस्ट आला, तर मग गाणं शिकायचं कुठेतरी। मग त्यावेळेचा असा एक हे असायचा की जवळच्या क्लासमध्ये घालायचं।
0: हो ना।
1: मग जवळचा क्लास म्हणजे कुठले, तर ते विष्णुपंत घागांचा एक क्लास होता तिथे, माझे पहिले गुरुजी, आणि ते परीक्षा पद्धतीने वगैरे शिकवायचे।
0: अच्छा।
1: तर त्याच्यात मग हळूहळू एक एक एक एक परीक्षा पुढे पुढे देत देत मग मी अलंकार केलं। पण त्याच्या आधीच गुरुजीने सांगितलं की हे असं काय ते आलाप लिहून दिलेले ताना पाठ केलेल्या असं परफॉर्मन्स होत नाही, तुम्हाला तुमच्या मनातून ते सगळं आलं पाहिजे।
0: हो ना।
1: मग त्यासाठी वेगळ्या विचारात जेव्हा होतो तेव्हाच गुरुजी माझे पंडित भीमसेन जोशी जे नंतरचे, त्यांची पण ओळख झाली। त्यांनी सांगितलं की हरकत नाही माझ्याकडे शिकायला आणि मग मी सुरुवात केली त्यांच्याकडे। तिथे मग परफॉर्मन्स कसा द्यायचा याचं चांगलं शिक्षण मिळालं जवळजवळ 11-12 वर्ष।
0: बर।
1: तर त्यामुळे मग खूपच चांगलं कळलं की परीक्षा पद्धतीतून तुम्ही परफॉर्मन्स कडे कसं जाता। मग विद्यार्थ्यांना मी ते शिकवलेलं आहे की तुमचे स्वर कसे लागायला पाहिजे, त्याला ताकद कशी यायला पाहिजे, तालाचं कसं गणित बसवायचं आणि कॉन्फिडन्स कसा वाढायचं, असं सगळं करत करत हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे।
0: अरे वा, छान। म्हणजे खूपच मोठा प्रवास आहे तुमचा। तर तुम्ही जसं म्हटलात की परफॉर्मन्सही आपल्याला चांगला देता आला पाहिजे, तर या गोष्टींचं साम्य राखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
1: पहिलं तर तानपुऱ्यामध्ये सगळे स्वर तुम्हाला बरोबर ओळखता आले पाहिजेत, लावता आले पाहिजेत, कारण तानपुऱ्यामध्येच तुम्हाला सगळ्या स्वरांची जाणीव होते। कारण सा जसा आता हा सा मी ऐकतो इथे, स या सा मधनच पण जनरेट होत असतो स प, मग हा अभ्यास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे।
0: अच्छा।
1: की सा मधनं प जनरेट होतो म्हणजे नेमकं काय होत, म्हणजे पाचवा स्वर, आणि मग पाचव्या स्वरातून परत पुढे रे, प पासून रे पर्यंत पाचवा स्वर, रे पासून ध पर्यंत परत पाचवा स्वर, असं एक जनरल तुम्हाला आयडिया त्या तानपुरेच्या माध्यमातून येते। मग नंतर रागांचे स्पेशल जे स्वर आहेत त्याचा वेगळा अभ्यास करावा लागतो की कोमल स्वर, आता पेटीमध्ये सगळे गातात,

0: आघाडीला जर संगीताची आवड आपल्याला लावायची असेल किंवा काही लोकांना असेल आवड आणि ती थोडीशी इम्प्रूव्हमेंट व्हावी असं जर आपल्याला आज वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय सल्ला असेल?
1: सल्ला म्हणजे त्यांच्या गुरूंवरती ते अवलंबून आहे. गुरूंनी त्यांना सांगितलं पाहिजे की तंबोरा ऐका, त्यातनं स्वर ओळखा. म्हणजे तो इतका ऍक्च्युअली काही फार जादू नाही त्याच्यामध्ये.
0: बर,
1: तुम्ही तंबोरा लावला, आपला ओरिजिनल जो तंबोरा असतो अकॉस्टिक भोपळावाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही प बोललात की तो प आपोआप झनकारतो.
0: अच्छा.
1: कारण ते फिजिक्सचे रूलच आहेत ना, की स्वरांची फ्रिक्वेन्सी सेम असेल तर ते झनकारणारच. तर तो अनुभव घेतला पाहिजे विद्यार्थ्याने की हे असं होऊ शकतं. मग प मधनं रे होतोय का, नाही तंबोऱ्यात लावलेला तरी पण येतो का, असं जरा सूक्ष्म डेव्हलपमेंट ती जर झाली, कानाला कळलं की हो हे स्वर येतात, मग पुढे प्रोग्रेस छान होईल. पण तिथं तिथपर्यंत जात नाहीत सगळेजण हार्मोनियमवर.
0: इझी मेथड बघतात
1: त्यामुळे मग ते तितकं कान तयार होत नाही असं प्रॉब्लेम. प्रत्येक हार्मोनियम तुम्ही बघितले तर वेगळ्याच ट्यून मध्ये असते.
0: होय ना,
1: सगळे काही सारखं नसतं. त्यातल्या त्यात मग ते इलेक्ट्रॉनिक कॅसिओ किंवा यामाचं किंवा ते तरी थोडस त्यांचं मेजरमेंट चांगलं असतं, पण तरी ते आपल्याला उपयोगी नाहीच. पण तंबोऱ्यातच गायला पाहिजे. तर ती मेथड नीट माहिती करून घेतली पाहिजे, म्हणजे मग निश्चित प्रगती आहे.
0: मग आजकाल जर बघितलं तर क्लासिक म्युझिक म्हणजे ते शिकणं थोडस कठीण वाटतंय सगळ्यांना, तर तुमचं याबद्दल काय मत आहे?
1: कठीण म्हणजे रिझल्ट न मिळाल्यामुळे कठीण वाटतं. मला जर एखाद्या गोष्टीचा रिझल्ट मिळत असेल तर मला ते नक्की शिकायला आवडेल की हो मी करतोय आणि त्याचे मला रिझल्ट मिळत आहेत. आता काय होत आहे की खूप लोक बरेच वर्ष शिकतात आणि मग ते ऍव्हरेज लेवलला राहतात, मग ते नंतर कंटाळून निघून जातात. असं व्हायला नाही पाहिजे. रिझल्ट मिळाले तर डेफिनेटली लोक शिकतील चांगल्यापैकी, काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
0: तुम्ही कोणकोणत्या गुरूंकडे शिकला त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा.
1: मी विष्णुपंत घागांच्याकडे आधी शिकलो, ते ग्वाल्हेर घराण्याचे होते आणि त्यांनी मग ही जी ग्वाल्हेर घराण्यामध्ये डिसिप्लिन खूप आहे.
0: अच्छा.
1: तर त्या डिसिप्लिनमुळे रागांची शुद्धता, त्याच्यानंतर त्याची संख्या पण पाहिजे की इतके इतके राग तरी तुम्हाला यायला पाहिजेत.
0: बर.
1: तर ते पण इतके इतके ताल यायला पाहिजेत, वेगवेगळ्या तालांचा पण अभ्यास. काही घराण्यांमध्ये विशिष्ट तालच गायले जातात, तसं न होता ग्वाल्हेर घराण्यामध्ये झुमरा, तिलवाडा, एक ताल, विलंबित तीन ताल, या सगळ्या तालांमध्ये गायला, म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये आहे की हे गायलाच पाहिजे.
0: ओके.
1: त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होतो, कळतं की बघ याचं काय कसं आहे, वजन कसं आहे, डिस्टन्स कसं आहे, त्यामुळे तो अभ्यास झाला. मग भीमसेन जोशींच्याकडे भावपूर्ण संगीत कसं असतं, म्हणजे जनरली काय होतं की सगळ्या रागांना एकच ट्रीटमेंट दिली जाते, तर तसं नसून प्रत्येक रागाचं एक एक्सप्रेशन आहे.
0: बर.
1: त्या सगळ्या एक्सप्रेशन्सचा अभ्यास करणं आणि ते आपल्या गाण्यात येणं, म्हणजे शंकरासारखा राग असा तो मस्त जोश ज्याला म्हणतो आपण,
0: हो ना,
1: तांडव जसं शंकराचा तसं तो आला पाहिजे.
0: एनर्जी पाहिजे,
1: एनर्जी पाहिजे त्याच्यामध्ये. आणि एखादा असा थोडासा सॅड कडे जाणारा राग असेल तर तो सॅड फील तुमच्या गळ्यात आला पाहिजे. मुलतानी सारखा आहे, तोडी सारखा आहे, तर तसं आलं पाहिजे. तर तो अभ्यास तुम्हाला या मोठ्या गुरूंच्याकडे किराणा घराण्यामध्ये जास्त व्यवस्थित मिळतो.
0: बर.
1: त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यास तसा दृष्टीने केलेला आहे.
0: हा जो घराण्यांचा उल्लेख तुम्ही करताय तर त्याची संकल्पना नेमकी काय आहे, म्हणजे जर कॉमन पीपलना जर आपण सांगायचं म्हटलं तर काय आपण सांगू?
1: नाही, एक विशिष्ट व्यक्ती ही आपल्या गायकीचा विस्तार करताना खूप अनेक चांगल्या गोष्टींचा अभ्यास करते आणि मग त्या गोष्टी पास ऑन केल्या जातात विद्यार्थ्यांच्याकडे आणि त्या जर त्यांनी चांगल्या उचलल्या तर ते हळूहळू घराणं तयार होतं.
0: अच्छा.
1: आणि आता घराण्याच्या भिंती इतक्या काही अगदी रिजिड नाही आहेत. दुसऱ्या घराण्यातल्या चांगल्या जागा सुद्धा आता घेतल्या जातात, सजेशन दिलं जातं की अरे ही जागा चांगली आहे. अशा अनेक जागा जर चांगल्या चांगल्या जर दाखवल्या गेल्या तर गाणं बोर कधीच होणार नाही. कारण जनरली या सगळ्या नवीन पिढीचं म्हणणं असतं की क्लासिकल ना बोर होत आहे, काहीतरी आ चाललंय, ऊ चाललंय, पण नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे जर कळलं आणि ते जर रंजक पद्धतीने मांडलं गेलं, व्हॉइस कल्चर पण झालं पाहिजे, आवाजाला चांगली ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. सगळं फ्लॅट टाईप गायला सुरुवात केली की लोकांना ते आवडत नाही असं होतं. आणि गाणं शिकणाऱ्याचं ड्युरेशन जेवढं जास्त असेल, तो 10 वर्ष शिकला, 11 वर्ष शिकला की मग त्याच्या मनामध्ये ते यायला लागतं की वा मी आता 10 वर्ष शिकलो, माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे ते सर्टिफिकेट आहे, मी चांगलाच गातो, कंपल्सरी माझा आहे का. पण आवाजावरती काही ट्रीटमेंट केलेली नसते. व्हॉइसला तुम्हाला खास घडवावं लागतं.
0: अच्छा.
1: लेडीज असो, जेंट्स असो, कोणी असो, माईकला कसा सूट होईल आवाज, त्याचा अभ्यास आहे.
0: बर.
1: तर तो अभ्यास जर केला गेला तर ते गाणं चांगल्या माध्यमातून तुम्हाला ऐकू येतं आणि मग कंटाळवाणं वाटणं शक्य नाही.
0: तरी म्हणजे अलीकडे खूप ठिकाणी बघितल्या आपल्या केएलई म्युझिक स्कूलनं सुद्धा भजन स्पर्धा आयोजित केली होती आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद बघून असं वाटायला लागलं की आजही भजनाची एवढी आवड लोकांना आहे जी युवा पिढीला माहिती नाहीये.

0: त्या भजन स्पर्धा पण एवढ्या उत्कृष्ट झाल्या आणि खूप छान पद्धतीनं प्रतिसाद मिळाला. अनेक म्हणजे बाहेरून कितीतरी लोक आली होती, कितीतरी भजनी मंडळी त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्यावेळी खरोखर आम्हाला वाटायला लागलं की अजूनही लोकांनी ती आवड जपलेली आहे. म्हणजे बघून खरंच आनंद झाला की अजूनही ती आपली जी संस्कृती आहे भजन गाण्याची म्हणा, म्हणजे त्यांनी थोडं तरी प्रॅक्टिस केलंच असेल येण्यापूर्वी किंवा म्हणजे त्यांचे प्रोग्रामही चालत असतील, तेव्हा ही संस्कृती जपून ठेवणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये थोडेफार असे ग्रुप होते जे युवा होते म्हणजे यंग होते, तर खूप छान वाटलं ते बघून. म्हणजे त्याच्यावरून कळून येतं की अजूनही ते संगीत जपलेलं आहे अनेक गावांमध्ये.
1: नक्कीच नक्कीच. नाही आणि आपल्याला माहिती नसतं की कुठे कुठे काय काय, या स्पर्धेच्या निमित्ताने हे स्पर्धक येतात
0: हो ना,
1: आणि आपल्याला कळतं तरी की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे. पण बेस त्याचा हा संगीतच आहे, म्हणजे 12 सूर तर चांगले कळलेच पाहिजेत. मग तुम्ही गझल गा किंवा भजन घ्या, क्लासिकल म्हणा, काही बॉलिवूड गाणी म्हणा, सगळ्याला 12 सूर कंपल्सरी शिकलेच पाहिजेत आणि ते योग्य पद्धतीने शिकले पाहिजेत.
0: अगदी बर. आता तुम्ही एवढा आमच्या वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात, तर आमच्या श्रोत्यांसाठी एक 4 लाईन तुमच्याकडून ऐकवा.

0: वा खूपच सुंदर होतं. आणि आमच्या श्रोत्यांनी तुम्हाला रेडिओवरती ऐकलं, पण मला प्रत्यक्ष ऐकून खरंच खूपच छान वाटलं. आणि यानंतर मी असं विचारेन की सर्वांना असं वाटत असतं की आपला आवाज जर चांगला असेल तरच आपण संगीत शिकू शकतो, तर असं काही आहे का? आणि तसं जर नसेल तर आपल्या आवाजावरती त्यांनी काय काम करावं?
1: नाही, ऍक्च्युली ज्यांना बोलता येतं त्यांना गाता येतं, पण आवाज कमवावा लागतो. त्याच्यावरती संस्कार दोन प्रकारचे, एक तर स्वरांचा संस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेहनतीनं ते स्वर लागतात की नाही बघणं.
0: बरोबर.
1: हळूहळू आवाज चांगला होतो. खूप खराब असलेला जो आवाज आहे तो पण चांगला होतो.
0: बर.
1: इवन साईड त्याचे फायदे खूप आहेत. एक तर हे श्वास कमी लागणं, पुरत नाही किंवा काय वगैरे, तर गाणं शिकणाऱ्यांना तो प्रॉब्लेम निघूनच जातो.
0: अच्छा.
1: दमा बिमा सगळ्या गोष्टी दूर होऊन जातात, कारण श्वास भरपूर घ्यावाच लागतो आणि त्या लंग्सना चांगली ताकद येते.
0: हो ना.
1: त्यामुळे म्हणजे ह्या दृष्टीने सुद्धा संगीताकडे बघायला हरकत नाही. ठीक आहे, प्रोफेशन करू नका, पण हे शिकल्यानंतर असणारा कॉन्सन्ट्रेशन लेवल ही पण वाढते, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं काम करावं लागतं. तुम्हाला राग शिकावे लागतात, सूर शिकावे लागतात, ताल शिकावा लागतो, ऑडियन्स जाते का निघून जाते का बसतंय ते बघावं लागतं. काय ते बोर होता कामा नये ना.
0: होय ना.
1: तर त्यामुळे सगळीकडे लक्ष जेव्हा तुम्ही चौफेर टाकता तेव्हा तुमचा ब्रेन एकदम शार्प व्हायला लागतो. तेव्हा ब्रेनला ह्या ऍक्टिव्हिटी लहान मुलांपासून द्यायला पाहिजेत. जरी त्यांनी प्रोफेशन नाही केलं तरी चालेल, पण गाणं शिकलं पाहिजे. नोटेशन लिहायचं सुद्धा खूप शार्प लिहावं लागतं. ते एक मात्रा चुकली, दुसरी मात्रा काहीतरी झाली, कोमलचा शुद्ध झाला, हे काही चालत नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना.
0: नक्की.
1: त्याशिवाय होणार नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून शिकलं पाहिजे.
0: म्हणजे संगीत शिकल्यामुळं मन तर प्रसन्न राहतच राहतं, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचे अनेक फायदे आहेत.
1: डेफिनेटली.
0: छान. म्हणजे संगीताकडं एक आवड म्हणून किंवा आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी बघायला अजिबात म्हणजे काही हरकत नाही.
1: हो, निश्चित निश्चित.
0: बर, तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल थोडस विचारते की तुमचं म्हणजे जर म्युझिक जर तुम्ही चूज केलं नसतं तर दुसरं प्रोफेशन म्हणजे कुठली आवड आहे तुम्हाला?
1: बहुतेक काहीच नाही, संगीतच. कारण तेवढा वेळ दिल्याशिवाय तुम्हाला त्या लेवलला गातच येत नाही.
0: बरोबर. ओके.
1: त्यामुळे तितका जर तुम्हाला नाही करायचं तर मग ते असंच. म्हणजे मी जसं बाकीच्यांना म्हणेन की आपल्या आरोग्याकरता किंवा आवडीकरता किंवा मन शांती करता करावं, तसंच केलं असतं मग ते. पण तसं नाही, अगदी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून हाच विचार की हे संगीत करायचं, त्यामुळे काही प्रश्न नाही त्याच्यात.
0: अच्छा, म्हणजे दुसरा ऑप्शनच नाही ठेवला तुम्ही. अच्छा. मग आताचं जे यूथ जनरेशन आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय मेसेज असेल?
1: त्यांनी खरं ऐकलं पाहिजे नुसतं. ठीक आहे, आवडेल न आवडेल तो विषय वेगळा, त्यांनी ऐकायला आलं पाहिजे. चांगल्या मोठ्या मोठ्या मैफली ऐकायला पाहिजेत आणि काय लोक ऐकतात आणि कुठे दाद देतात आणि का देतात याचा अभ्यास केला पाहिजे. की वा असं म्हणायला का लागले लोक?
0: अच्छा.
1: तर वा म्हणजे कुठेतरी ते हृदयात जाऊन भिडलेलं आहे म्हणून ते वा म्हणतात. मग हृदयात भिडलं म्हणजे काय झालं हे सगळं बघायला पाहिजे. म्हणजे मग त्याची आवड वाढेल, समज वाढेल आणि ते गेलेच नाही तिथं. तर जसं तुम्ही आता म्हणलं की भजनाचे विद्यार्थी आले, कॉम्पिटिशन झाली म्हणून कळलं, सेम आहे की या नवीन लोकांनी यंग जनरेशननी जाऊन क्लासिकल प्रोग्राम अटेंड केले पाहिजे. जाऊन बसायचं, कळो ना कळो. जाऊन बसायचं की काय काय आहे. मग हळूहळू ते कळायला लागतं की इथे काहीतरी सूर छान लागला, उंच सूर बराच वेळ धरून ठेवलेला आहे, काय काय ऍक्टिव्हिटीज होतात, सिम्पल सिम्पल ऍक्टिव्हिटी. मी म्हणणार नाही की तुम्हाला राग कळले पाहिजेत, हरकती कळल्या पाहिजेत, नॉट नेसेसरी. पण तुमचं निदान काय छान वाटतंय हे अप्रिशिएट करायला तुम्ही शिकलात ना, मोर देन इनफ.
0: मग एका सिंगरला आपला आवाज व्यवस्थित ठेवण्यासाठी आणखीन दुसरं काही त्याच्यावरती काम करावं लागतं?
1: पथ्य काही लोकांना पाळावे लागतात, पण काही लोकांना नाही पाळले तरी चालतात. पण ते सगळं व्यक्ती सापेक्ष आहे, कारण काहींना आईस्क्रीम खाल्लं की झालं बादलं.
0: होय ना.
1: काहींना खाल्लं की झालं, काहींना आंबट खाल्लं की झालं. पण प्रत्येकाचं तसं असतं असं काही नाही. प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखून ते करायला पाहिजे. तो करतो म्हणून मी करेन असं अजिबात नाही.
0: तुमच्या गुरूंच्या बद्दल एखादी अशी आठवण जी खूपच तुमच्या मनाजवळ होती आणि ती आमच्याशी तुम्ही शेअर करताय अशी कोणती?
1: गुरुजीने एकदा मिया की तोडी, मी आताच मॅडमशी बोलत होतो, मिया की तोडी शिकवायला घेतला.
0: बरं.
1: आम्ही आपलं आमच्या पद्धतीप्रमाणे सारेगा

0: त्यांनी सांगितलं की गंधार हा कुठे पाहिजे,
1: रे ग हा तोडीचा गंधार आहे. पण तुम्ही काफी गायला गेला तर गंधार कोमलच असतो, पेटीवर तोच वाजणार आहे. पण तिथे तसं नाहीये. स रे ग रे रे ग म प म ग हा चढा आहे, बरा कोमलच आहे.

0: 还有一个嘞。
1: 哒哒哩哒哩个，还有多的是别个嘞。
2: हो ना
1: पण हे काय पेटीत मिळणार नाही तो तुम्हाला अभ्यासाने दाखवून द्यावं लागेल की इथं लाव आणि तो तंबोऱ्यात येतो ऐकू त्यामुळे तंबोऱ्यामध्ये हे सगळं असतं फक्त आपला कान तयार पाहिजे आणि कान कोण तयार करून देणार तर गुरु
2: बरोबर
1: तो बरोबर नेऊन बोट तिथे ठेवतो की हे बघ इथे हे असं लावायचं इथे हे असं लावायचं मग ती सगळी प्रगती होते.
2: छान.
1: दुसऱ्या फील्ड मधल्या गोष्टी पण अभ्यासायला पाहिजेत म्हणजे जसं ठुमरी आहे तर ठुमरी हा एक जॉनरच वेगळा आहे. क्लासिकल साठी आवाजाची ठेवण वेगळी लागते ठुमरीसाठी वेगळी लागते ठुमरीचा अभ्यास वेगळा करावा लागतो तर त्याच्यासाठी काय फार मोठं म्हणजे आता प्रत्येकाने मोठ्या गुरुकडे जाऊन शिकायला पाहिजे ठुमरीचे गुरु कमी आहेत त्यामुळे जाऊन शिकणं अवघड पडतं. तर बराचसा अभ्यास जर तुम्ही अगदी युट्यूबच्या जर चांगल्या ठुमऱ्या बघितल्या त्याच्यात तो बारीकाने अभ्यास केला पाहिजे की ह्या पूर्व बंगाच्या आहेत या पंजाबी ढंगाच्या आहेत हे सगळं बघून आपल्याला काय आवडतं ते बरोबर अभ्यासलं पाहिजे म्हणजे मग ठुमरी पण शिकता येईल. इव्हन गझल किंवा आणखीन जे प्रकार आहेत टप्पा आहे तो जो आता गायब होत चाललेला आहे तर तो पण व्हायला पाहिजे तोही होत नाही आहे. तर असे सगळे प्रकार हँडल करता आले पाहिजेत एका विशिष्ट लेवलला सगळंच आणलं पाहिजे म्हणजे मैफलीत पण हे सगळं मांडलं गेलं पाहिजे तर ते जिवंत राहील नाहीतर मग आहे तेच त्याच्यातच राहील सगळं.
2: होय ना. मग आता जे बदललेलं संगीत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: संगीत बदललं म्हणजे काय आता काय त्याला म्हणतात फ्युजन वगैरे तो प्रकार वेगळाच आहे म्हणजे संगीतात खूप प्रकार आहेत म्हणजे आपण बारासुरामध्ये हे सगळं खेळतो वेस्टर्न स्टाईलला बघितलं तर तुम्ही बारासुरात वेगळेच काहीतरी म्हणजे त्याची स्टाईल वेगळी असते तसंच हे आहे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.
2: बरोबर.
1: त्यामुळे म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सांगितलं की बा अरे खूप जबरदस्त फुटबॉलची मॅच चालू आहे तर कदाचित मी फार इंटरेस्ट घेईन असं नाही. तसं सेम आहे याच्यामध्ये की काही लोकांना विशिष्ट गायकी आवडतच नाही गायकही आवडत नाहीत काही लोकांना हे गाणं नाही आवडत असं पण असतं. इट्स ओके म्हणजे असं प्रत्येकाचं हे असतं की अमुक गायकच मला आवडतो पण काहीतरी संगीत आवडू दे कारण तिथे तुमचं माइंड तसं छान राहतं फ्रेश
2: राहतं. होय ना. नक्कीच संगीतामध्ये खूप ताकद आहे.
1: हो ना. तर ते झालं पाहिजे नाहीतर काय होतं की ड्राय होतात लोक त्यांचं सगळ्यांबरोबरचं वागणं बोलणं हे सुद्धा असं अनुभूती टाईप नसतं माझं असं जरा सेल्फिश राहतात. पण संगीतामधली माणसं अजिबात सेल्फिश नसतात त्यांना अनुभूती हवी असते रस निर्मिती करतात रस अनुभूती घेतात त्यामुळे छान एनर्जी असते त्याच्यामध्ये.
2: नक्कीच. खूप छान वाटलं सर बोलून तुमच्याशी आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
2: हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण राजेंद्र कंदलगावकर यांना ऐकत होतो. ते मूळचे पुण्याचे आहेत आणि वयाच्या 7व्या वर्षीपासून त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केली. पुणे विद्यापीठ आणि भारती विद्यापीठातील मुलांनाही ते शिकवतात आणि आकाशवाणीचे ते कलाकार आहेत. अनेक ठिकाणी म्हणजेच देश विदेशामध्ये त्यांचे अनेक असे कार्यक्रम झालेले आहेत. बेळगावमध्ये त्यांचं एका कार्यक्रमानिमित्त येणं झालं आणि त्यानिमित्त वेणुधोनीमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येते एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: mp3marathi.com
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या

संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर।

0: लगावे ते
1: फोन नंबर 08312552500 आणि 2473777
0: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगावे ते

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्य

0: ಏನು ಹಂಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಶಾಕ್ ಆಯ್ತಾ? ಆಗಲೇಬೇಕು,
1: ಆಗಿರಲೇಬೇಕು ಅಂತ ತಾನೇ ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿತ್ತು. ನಿಮಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು ನಿಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟೆ, ಆದರೆ ಮಾಗಡಿ ರೋಡ್ಗೆ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಹಾಕ್ಸಿದ್ದು ನಾನು. ಇಂಡಿಯಾ ಮ್ಯಾಪ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ದಿರೋ ನಿನ್ನ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಿಗೆ, ಕರ್ನಾಟಕ ಮ್ಯಾಪ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ದಿರೋ ನಿನ್ನ ಊರಿಗೆ ಕರೆಸಿ ನನಗೆ ಆಪ್ಬಿಟ್ಟೆ ಅಲ್ವಾ? ಈಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯ? ಇದು ನನ್ನೂರು, ನನ್ನ ಏರಿಯಾ. ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಗುಡುಗುದ್ರೆ ಉಡುಪಿ ಮಂಗಳೂರು ಹಾರ್ಬರ್ ನಡುಗೋಗುತ್ತೆ, ಕೈ ಎತ್ತಿ ತಾಡ್ದೆ ಅಂದ್ರೆ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಎಗುರೋಗುತ್ತೆ. ಇದು ಆರುಮುಖ ಕೋಟೆ ಕಣೋ.
0: ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ನಿಮ್ಮ ರವಿಶಂಕರ್. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು 90.4 FM. ಇದು ನಿಮ್ಮ ವೇಣುಧ್ವನಿ, KLE ಕನಸು. ವೇಣುಧ್ವನಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹೆಸರು. ಆ್ಯಂಡ್ ಡೆಫಿನೆಟ್ ಆಗಿ ಪ್ರತಿಭೆ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೇನು ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ, ಪ್ರತಿಭೆ ಹಂಗಿದೆ. ಬಟ್ ಅದನ್ನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಟ್ಯಾಪ್ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವೇದಿಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಆ ವೇದಿಕೆಯಾಗಿ ನೀವು ಇದ್ದೀರಾ, ವೇಣುಧ್ವನಿ. ಸೊ ಐ ವಿಶ್ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್, ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।